नमस्कार, तुम्ही ट्युनिंग केला 105.4 मेगाहर्ट्स म्हणलं यास आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल. आयज वार रविवार, भारतीय स दीस, सात आषाढ, शके 1948 म्हळ्यार तारीख 28 जून 2026. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां 33 सेकंद जातात. समेस्त आयकुप्यांक येवकार देऊन आयच्या दिसा जावपी प्रसारीत तशेंच सहक्षेपीत कार्यावळींची आतां आमी सुरवात करतात. सुप्रभात.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश विदेशांतल्या लोकां कडेन आपले विचार मांडटले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 दिसांच्या दौऱ्या खातीर सेशल्साक पावले. विमानतळार सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हरमनी हांणी तांचे स्वागत केले. गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक फाटीं घेतला. जगभरात खंयच्याय अर्थवेवस्थेची ताकद ही त्या देशातल्या एमएसएमई क्षेत्राच्या योगदानार अवलंबून असता, अशें नवी दिल्लीत एमएसएमई दीस 2026 निमतान आयोजित केल्ले एका कार्यावळींत उलयतना उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी सांगले. केंद्रीय घर आणि सहकार मंत्री अमित शहा हांणी घोषणा केल्या की देशातले पहिले सहकारी तत्वार चलपी रायड हेलिंग टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखावेल्या 2 वर्सात देशभरातल्या 500 शारां आणि नगरांनी करतले. भारत सरकाराच्या तरणाटे कल्याण आणि खेळा मंत्रालयान तरणाटे पिळगेक डिजिटल युगात मुखार व्हरपा खातीर एका खाशेल्या ऑनलायन अभ्यासक्रमाचे आयोजन केला. गोयचो 14 वर्साचो इंटरनॅशनल मास्टर इथन वाज हाणेन भारताचो नवो ग्रँड मास्टर म्हणून इतिहास घडयलो. अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप सर्त ह्या वर्सा 30 जुलै ते 1 ऑगस्ट मजगती बांबोळे एथलेटिक्स मैदानाचेर जातली. आणि जपानातल्या यात्सुशिरो हांगा सुरू आशिल्ल्या बॅडमिंटन आशिया ज्युनियर मिश्र सांघिक चॅम्पियनशिपात भारतान क गटातल्या आपल्या सलामीच्या खेळात कझाकिस्तानाचेर 2-8-0 अशें जैत मेळून उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्युझिकल इयर्स 105.4 MHz मलेरियाचं आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल 6:33:04 तो वेळ जाल्लो आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ह्या कार्यावळीचो. हाचे अंतर्गत ऐकुया फैयाज हुसेन खां हांचें व्हायोलीन वादन आनी तांणी सादर केल्लो राग तोडी.

0: नित्यस तुमगेले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत फैयाज हुसेन खान हांचे व्हायोलीन वादन ताणी सादर केल्लो राग थोडी. याच बरोबर वेळ जाल्लो आसा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ही कार्यावळींतल्यान सोंपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातूंत तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयात.

आपल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: सगळ्या क्युब्यांक योखार, तुमी ट्यून इन केला 105.4 मेगा हर्ट्स म्हणल्यार येस आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन सगळ्या क्युब्यांक योखार. 7 वरां जावन 11 मिनटां 30 सेकंड जातात आनी नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन सुरवातेक ऐकुया विचार किरण.
1: आदले प्रधानमंत्री भोमानेस्त पी व्ही नरसिंहा राव हांची आयज जयंती. ते म्हणटाले, एखादी गजाल जर तुमचे मनाविरुद्ध झाली व जाता असे जर तुमका दिसता जाल्यार रावात, काय खीण वचूनी तीच गजाल अजून बरे तरेन कशी जावंक शकता हाचो मार्ग निश्चितूच मेळटा. फावो तो वेळ दिवप होच सगळ्या गजालींचेर योग्य उपाय.
0: हे सुंदरशे आशिल्ले विचार किरण. ऐकुया दिन विशेष ही वळी म्हणजेच आयच्या दिसाचे खाशेलपण.
1: दिन विशेष.

28 जून दिनविशेष. आयचोय हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महाल नोबीस हांचो आयज स्मृती दीस. तर 1921 वर्सा भारताचे नवे पंतप्रधान वाणिज्य उद्योग मंत्री नरसिंह राव हांचो जल्म जाल्लो.

सुल्ल्या माळत्या अजून वाट पळयता तुझी, केन्ना ना केन्ना तरी झडटली ही काळी कुपां, फुलतली सगळी सपन फुलां तुझी म्हजी, केन्ना तरी केन्ना तरी।

अजूनही सपनात मजा, एक मोर सदांच असता, पावसाच्या आशेन तो फुलोन पिसारो नाचता, तुकाच सोदीत भोंवता राना वना, रात आणि दीस, दीस आणि रात।

0: घेऊया लहान सोबीसह नमस्कार गोयाकरवीन ऐकून आवाज 7:25 स्टुडिओतल्या कोकणीन प्रादेशिक खबरो
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: कलात्मक गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मक गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
0: कलात्मक गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मक गोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी

0: आयकुंगरावात ही वळेरी. दर सोमारा सकाळच्या सभेंत पावणे आठांक, जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत सव्वा आठांक. आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान कलात्म गोंय.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात. आकाशवाणी पणजीच्या युट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.
2: सात वाजून 25 मिनिटांचे आयकूंक रवात स्टुडिओतल्या कोकणीन प्रादेशिक खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंय सरकारान मे 2026 काडिल्ले शहरी क्षेत्र अर्बन एरिया म्हणून जाहीर करपाचे परिपत्रक फाटी घेतला. ह्या परिपत्रकात राज्यातल्या 56 गावांक शहरी क्षेत्र म्हणून जाहीर करपाच्या प्रस्तावाचेर गाव पंचायतींनी मतां मागिल्ली. महसूल खात्यान काल पंचायत संचालनालयाक धाडिल्ल्या परिपत्रकावरवी 13 मे 2026 दिसा काडिल्ले हे परिपत्रक रद्द केला. ह्या प्रस्तावाक गावकरी, पंचायती आनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी खर विरोध दाखयल्लो. ह्या निर्णयान मोठ्या प्रमाणात शहरीकरण जावप, शेतजमनी आनी गावांचे पारंपारीक स्वरूप धोक्यात येवप, तशेंच नागरिकांचेर करांचो भार वाडोवप अशी भिरांत व्यक्त केल्ली. ह्या अधिसुचोवणे प्रमाण पेडणे, बार्देश, दिवचल, सत्तरी, तिसवाडी, फोण्या, सासश्टी, मुरगाव, केपे आनी सांगे तालुक्यातल्या 56 गावांक शहरी क्षेत्र म्हणून घोषित करपाचो प्रस्ताव आशिल्लो. आता सरकारान हे परिपत्रक अधिकृतपणान तात्काळ रद्द केला. भारत सरकाराच्या तरणाटे कल्याण आणि खेळा मंत्रालयान तरणाटे पिळगेक डिजिटल युगात मुखार व्हरपा खातीर एका खाशेल्या ऑनलाईन अभ्यासक्रमाचे आयोजन केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचो उपक्रम आशिल्ल्या विकास पिडियाच्या जोडपालवान माय भारत पोर्टलाचेर इमर्सिव्ह मल्टीलिंग्वल डिजिटल प्रोग्राम ह्या नावाच्या कोर्साक लागून युवकांक डिजिटल पद्धतीची नवी कौशल्या शिकपाक मेळटली. हो तीस वरांचो कोर्स पुरायपणान ऑनलाईन असा. 7 जुलै ते 27 जुलै 2026 ह्या काळात हो अभ्यासक्रम जातलो. ह्या कोर्सा खातीर ऑनलाईन नोंदणी करपाची तारीख 30 जून 2026 अशी असून चडांत चड तरणाट्यांनी ह्या संधीचो लाव घेवचो अशें आवाहन मंत्रालयान केला. पंचायत मंत्री मॉविन गुदिनो हांणी चिखलेतल्या महिला भवनाक भेट दिली. ह्या भेटी वेळार तांणी बायला केंद्रीत आनी सामाजीक कार्यावळीं खातीर केंद्राची उपयुक्तताय आनी क्षमता वाडोवपा खातीर हातात घेतिल्ल्या मुळाव्या साधन सुविधा उदरगतीच्या कामांचो नियाळ घेतलो. सुधारित मुळावी बांदावळ ही बऱ्या सुविधांची उपलब्धताय सुनिश्चित करपाक मदत करतली. तशेंच आप मदत गड, प्रशिक्षण कार्यावळी, बसका आनी वेगवेगळ्या सामाजीक कार्यावळीं खातीर चड सोयीचे आनी फायदेशीर वातावरण तयार करतले अशें मंत्री गुदिनो हांणी ह्या वेळार सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीवरवी देश आनी विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 135वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय ऑल इंडिया रेडिओ आनी दूरदर्शन नेटवर्कात, तशेंच AIR न्यूज संकेतथळार आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर प्रसारीत जातली. ते भायर AIR न्यूज, DD न्यूज, प्रधानमंत्री कार्यालय, PMO तशेंच म्हायती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत प्रादेशीक भाशांनी लेगीत ही कार्यावळ प्रसारीत जातली. खात्यान चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या येवजण्याखाला फायदो मेळपा खातीर थारायल्ल्या फॉर्मात अर्ज शिफारसी फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 17 जुलै 2026 मेरेन वाडयल्या अशी म्हायती कला आनी संस्कृती संचालनालयान दिल्या. अंदूची 57वी राज्य एथलेटिक्स चॅम्पियनशीप सर्त ह्या वर्सा 30 जुलै ते 1 ऑगस्ट मजगती बांबोळे एथलेटिक्स मैदानाचेर जातली. हे सर्तीत गोंयभरसावन सुमार 2000 खेळगडे वांटेकार जातले अशी म्हायती गोंय एथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र सावयकार हांणी दिल्या. 3 दिसांच्या ह्या सर्तीत दरेका वर्सा

0: वांटेकार जावपी खेळगड्यांचो आंकडो वाडत आसा. हे सर्तींत गोंया सयत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दादरा नगर हवेली, दमन आनी दीव राज्यांतले खेळगडे लेगीत वांटेकार जातले अशें सावयकार हांणी मुखार सांगले. गोंयचो 14 वर्सांचो इंटरनॅशनल मास्टर इथन वाज हाणें भारताचो नवो ग्रँडमास्टर म्हणून इतिहास घडयलो. बोस्निया आनी हर्जेगोविना हांगा जाल्ल्या चेस्ट समर इन सरजेवो जीएम मिक्स स्पर्धेत तिसरो आनी निमाणो ग्रँडमास्टर नॉर्म मेलयत ताणें विजेतेपद जोडले. ह्या यशावरवी तो भारताचो सगळ्यांत तरणाटो ग्रँडमास्टर आनी जगांतलो दुसऱ्या क्रमांकाचो सगळ्यांत तरणाटो ग्रँडमास्टर थारला. इथन वाजाच्या ह्या उल्लेखनीय यशान गोंय आनी भारताची मान उंचायल्या जाल्यार ताच्या रुपान भारतीय बुद्धीबळाक एक नवो तरणाटो ग्रँडमास्टर मेळ्ळा. गोंयांत फाटले 2 दीस कांय वाठारांनी पावसान नेट धरला. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजीत चडांत चड तापमान 33 अंश सेल्सियस आनी उण्यांत उणें तापमान 23.8 अंश सेल्सियस इतलें नोंद जालां. राज्यांत मध्यम प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचें मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटलें आयज सांजे 7:20 नमस्कार.
1: म्युझिक लियोज 105.4 MHz म्हणल्यार आसा आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. नित्यच तुम्ही ऐकले स्टुडिओतल्या कोकणीन प्रादेशिक खबरो. 7:30 जातात. नमस्कार गोवा ही कार्यावळ चालू आसा. नमस्कार गोवा ही कार्यावळ फुडें व्हरता आसतना ऐकुया हाचे अंतर्गत सप्तसूर राग पटदीप लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक यांचे.
2: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक सप्तसूर.
3: नमस्कार ऐकुकांनो, सदा भशेनूच आम्ही परत मेळ्यात सप्तसूर ह्या कार्यावळीन. आज सदा भशेनूच तुमच्या खातीर एक नवीन राग घेऊन हांव आयला. त्या रागाची आज आम्ही ओळख करून घेऊया. अर्थातच त्या रागाची ओळख हांव तुमकां त्या रागाचेर आधारित अशी काही सुंदर पदां ऐकून करून दितलो. आयचो राग असा पटदीप. पटदीप हो खरंच एक सुंदर आणि श्रवणीय असा राग. पटदीप गावपाचो वेळ साधारण 12 सुरू जाता दंपारच्या. साधारण दंपारच्या 12 ते रातचे 12 ह्याच्यामध्ये गायक आणि वादक हो राग गातात किंवा वाजयतात. तर आम्ही विस्तारान ह्या रागाविषयी पुढे उलयतलेच, पण ताचे पहिली ह्या रागाचे आरोह आणि अवरोह तुमकां हांव सांगता. सतारीचेर वाजोवन दाखयता आणि त्या रागाचे स्वरूपय हांव तुमकां थोडेशें वाजोवन दाखयता. तर पहिली पळोवया आरोह आणि अवरोह.

हे पटदीप ह्या रागाचे आरोह आणि अवरोह. पटदीप रागाची निर्मिती कशी झाली ह्याच्याबद्दल थोडेसे तुमकां सांगता. पटदीप हो राग तसो प्राचीन न्हय, जाणकार ह्या रागाक आधुनीक राग असे म्हणतात. तरी आधुनीक राग जाऊनय हो साधारण 150-200 वर्षा जुनो नक्कीच असा. ह्या रागाची निर्मिती घडयेक भीमपल्लास ह्या रागातल्यान जाली जाऊयेत असे खूप जणांचे मत असा. कारण भीमपल्लास राग आणि पटदीप राग ह्या दोन्ही रागांनी फक्त एका स्वराचो फरक असा. हांव तुमकां थोडोसो भीमपल्लास राग वाजोवन दाखयता आणि रोकडोच पटदीप वाजोवन दाखयता त्या विशिष्ट स्वराचो फरक दाखोवन, म्हणजे तुमकां दोन्ही राग

पटदीप राग, तर भीमपल्लास हो तसो पन्नो राग, तर त्या रागातलो कोमल निषाद हो स्वर काढून तितून शुद्ध निषाद बसून ह्या रागाची निर्मिती जाल्या जाऊयात असे जाणकारांचे मत असा। तर थोडंसं हांव तुमकां पटदीप रागाचे थोडेसे स्वरूप वाजून दाखयतां।

तर राघुबानो, हे आशिल्ले संन्यस्त खड्ग ह्या नाटकातले सुंदर अशे पट्टदीप रागाचेर आधारित आशिल्ले पद. गाताले प्रभाकर कारेकरजी. आयकुबानो, पट्टदीप राग खुबशा पदांनी वेगवेगळे तरेन वेगळ्यावेगळ्या संगीतकारांनी वापरला आणि खूप कल्पकतेन वापरला. तर आता हांव तुमकां एक सुंदरशी गजल आयकूंक दिता. जगजीत सिंग हांचें संगीत आसा ह्या गजलीक आनी गायलाय तेणीच. तशी तुवें गजल तुमी आयकले आसतली, पूण आतां पट्टदीप राग नजरे मुखार दवरून तुमी ही गजल आयकात. म्हणटकूच ह्या रागाचें एक वेगळें रूप तुमकां दिसतलें. तर आयकुपाना आयकुया जगजीत सिंग हांणी गायल्ली ही गजल.

राग पटदीप हाच्याबद्दल थोडेसे गैरसमज काही लोकांच्या मनात असतात, त्याच्या विषयी आम्ही थोडेसे बोलूया. राग दीपक आणि पटदीप हो एकूच असे काही जण मानतात, पण ते सारखे नाही. दीपक राग हो राग खंय गावन मिया तानसेनान दिवे पेटयले, पूण पोन्ने पुस्तकांनी सुद्धा ह्या रागाचा तसो उल्लेख आढळना. ताका लागून म्हाका अशें दिसता की ही केवळ एक आख्यायिका असूं येत. वेगळ्या अर्थान अशें आमी म्हणूया की मिया तानसेनाचे गाणे आयकून श्रोत्यांची मनां प्रफुल्लीत जाली जावयेत, तांच्या मनान ज्ञानाचो अंतरदीप पेटला जावयेत, आणि ह्याच संकल्पनेतल्यान राग दीपकाचो जन्म घडयेक जाला जावयेत. थोडासा उल्लेख ना म्हटल्यार काय पुस्तकांनी आढळता या दीपक या रागाविषयी, पूण विस्तृत अशी माहिती ना. तर काही जण म्हणतात दीपक म्हणजेच पटदीप, पण ही खरी गजाल न्ही. थोडे जण असे म्हणतात की प्रदीप की नावाचा एक जो राग असा तो म्हणजे दीपक राग असे थोडे म्हणतात, पण हातूनही काय तथ्य ना. कारण प्रदीप की ह्या रागाचे एक वेगळे अस्तित्व असा, पटदीप हितून दीप आयला म्हणून दीपक राग असे थोडे मानता असूयेत, पण हे सारखे न्ही असे जाणकारांचे मत असा. ऐकूपानो जेव्हा आम्ही पटदीप रागाच्या स्वरूपाचेर चर्चा केलीच, तर म्हाका असे दिसता आम्ही पटदीपाची एक सुंदर बंदिश कित्याक ऐकूची न्ही. तर ऐकूया न्ही पटदीप रागाची एक सुंदर बंदिश, पारंपारिक बंदिश, जुनी बंदिश. गातात जयतीर्थ मेव.

0: तर असं असा आमचं आईचं राग पट्टदीप. आज हांवें तुमकां पट्टदीप ह्या रागाची वेगवेगळी रूपां दाखोवपाचो प्रयत्न केला. आनी म्हाका खात्री आसा की जेन्ना ही पदां तुमी आयकतले तेन्ना पट्टदीप राग रोखडोच तुमच्या दोळ्या मुखार उबो रावतलो. तर आयकुपानो तुमचो निरोप घेता. फुडल्या फावटी फुडल्या कार्यावळीन मेळुया असोच एखादो नवीन आनी सुंदर असो राग घेवन. तोपर्यंत नमस्कार.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आनी आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आनी निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
2: सप्तसूर ही वळी ऐकूया निमाणें गीत. नमस्कार गोंयकारांनी. टिक टिक वाजते ढोक्यात.

टिक टिक आवाज येते ढोक्यात. याच गाण्याबरोबर वेळ झाला असा. नमस्कार गो या करवीण या खिणांग तुमच्याकडल्या निरोप घेता. 8 वरांची रायकोंग्रावात समाचार प्रभात.

म्युझिकली यॉज 104 MHz म्हणजे याचा आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल विरजोल्ला साहेब 8:15:40 स्टुडिओन आणि वखिण कातारांच्या घरावेळेचो ऐकूया लेटेस्ट पॉप तसेच क्लासिकल कातारा सुरुवातीक अलाव आणि बॉनिटाचो आवाज

नितेश, तुम्हें एकले कतार स्वीट 16 एच बिटोन चेम सी दिसर वांच्या वादा ऐकूया शेमाय सांगताली.

0: FMCME is being felt by the Indian economy so much today. The business and environment reforms of our Honorable PM Sriman Narendra Modi ji have transformed MSMEs as the silent architects of our nation's progress.
1: सुरक्षेच्या नेमांक पाळो दिवंक नाशिल्ल्या कोचिंग केंद्रांक आतां दिल्लींत काम करपाक मेळचें ना अशी शिटकावणी दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हिणें दिल्या. व्हिडियो संदेशांत मुखेलमंत्री गुप्ता हिणें सांगलें की दिल्ली सरकार बेगीनूच खर देखरेख जापसालदारकी आनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचेर नदर दवरपाक घटमूट नियामक कायदो लागू करतली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय भलायकी आनी कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल हांणी सांगला की फाटल्या 12 वर्सात भारतान भलायकी जतनायेत म्हत्वाची प्रगती केल्या आनी दरेका नागरिकाक सुलभ परवडपी आनी दर्जेदार भलायकी सेवा सुनिश्चित करपा खातीर सरकार वावुरता. खासगी मिडिया चॅनलाच्या कार्यावळीत उलयतना मंत्री पटेल हांणी आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण ही संवसारातली एक व्हडली भलायकी कार्यावळ आसा जी सुमार 62 कोटी कुटुंबांक अर्थिक संरक्षण सहित उपचार मेळोवपाक मदत करता अशें तिणें सांगलें. केंद्रीय घर आनी सहकार मंत्री अमित शहा हांणी घोशणा केल्या की देशातले पयले सहकारी तत्वार चलपी रायड हेलिंग टॅक्सी सेवा प्लॅटफॉर्म आशिल्ल्या भारत टॅक्सीचो विस्तार मुखावेल्या 2 वर्सात देशभरातली 500 शारां आनी नगरांनी करतले. भारत टॅक्सीचे उद्दिष्ट चालकांक जाका सारथी अशें म्हणटात तांकां थेट भागधारक करून एक न्याय आनी पारदर्शक येरादारी सेवा माची उपलब्ध करून दिवप हे आसा अशें मंत्री शहा हांणी सांगले. ह्या मॉडेलान चालकांक त्यांच्या कमाईतलो व्हड वांटो मेळटलो आनी प्रवाशांक परवडपी सेवांचो लाभ मेळटलो. सध्याच्या एप आधारित टॅक्सी सेवा कंपन्यांचेर तांणी टिका केली. दर रचने बाबतच्या अहवालाचो संदर्भ दितना मंत्री शहा हांणी म्हळे की कांय प्रस्थापीत प्लॅटफॉर्म सध्या ह्या उपक्रमाचो फुडो करपाक लुकसाणेंत काम करतात, मात भारत टॅक्सी एक भक्कम पर्याय म्हणून उदेतलो असो विश्वास मंत्री शहा हांणी उक्तायला.
3: The very first reason for the creation of Bharat Taxi is that there should be no exploitation of either our Sarthis or our customers. This is the foremost reason. Second, the Sarthi should be respected. They should not be dependent or at the mercy of an app for registration. Today, I say with pride that the 7 lakh Sarthis associated with Bharat Taxi are the owners and shareholders of Bharat Taxi.
4: Malik hai shareholder.
1: या वेळार प्रवासी आनी चालकां खातीर सेवा सुदारपाच्या तशेंच येरादारी वेवस्थांचे एकत्रीकरण अधिक बळकट करपाच्या उद्देशान भारत टॅक्सीन गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशन, अहमदाबाद महानगरपालिका, गुजरात राज्य सहकारी बँक, राज्य येरादारी पोलीस तशेंच प्रमुख विमानतळां आनी रेल्वे प्राधिकरणांसयत खुबशा संस्थांकडेन सामजिकायेची कबलात केल्या.
4: टैक्सी बनाने का विचार आया कोऑपरेटिव बेसिस पर, तो सब लोग परेशान थे कि भाई पैसा कहां से लाएंगे. तो मैंने कुछ कोऑपरेटिव संस्थाओं को कहलवाया भी, बुलाया भी. मुझे आनंद है कि एनसीडीसी, इपको, क्रिपको, एनडीडीबी, नाबार्ड, एनसीईएल, अमूल, ये सब ने मिलकर बड़ी से बड़ी कंपनियों से लोहा लेने के लिए ड्राइवरों की, सारथियों की अपनी एक कोऑपरेटिव बनाने का फैसला.
1: बोस्निया आनी हर्जेगोविना हांगा जाल्ले सारजेवो जीएम मिक्स सर्तीत 3रो आनी निमाणो ग्रँडमास्टर नॉर्म मेळून गोंयचो 14 वर्सां पिरायेचो आंतरराष्ट्रीय मास्टर इथन वाज भारताचो 96वो बुद्धीबळ ग्रँडमास्टर जाल्ला. ह्या यशावरवी तो भारताचो सगळ्यात तरणाटो ग्रँडमास्टर आनी जगातलो 2र क्रमांकाचो सगळ्यात तरणाटो ग्रँडमास्टर थारला. इथनान गेल्या कांय म्हयन्यांत उल्लेखनीय यश मेळयला. मे 2026 जाल्ल्या कॉमनवेल्थ बुद्धीबळ अजिंक्यपद सर्तीत ताणें भारता खातीर 3 पदकां जोडली. एप्रील 2026 राष्ट्रीय उक्त्या अजिंक्यपद सर्तीत रुप्या पदक जिखून ताणें 2026 जागतीक आनी आशियाई युवा बुद्धीबळ सर्तीत भाग घेवपाची पात्रता.

0: ताच्या भायर राष्ट्रीय ज्युनियर अजिंक्यपद सर्ती जिखपी गोंयचो पयलो खेळगडो म्हणूनय इथनान इतिहास रचला. इथनवाजाच्या ह्या उल्लेखनीय यशान गोंय आनी भारताची मान उचायल्या, जाल्यार ताच्या रुपान भारतीय बुद्धीबळाक एक नवो तरणाटो ग्रँडमास्टर मेळ्ळो. भारतीय हवामान खात्यान आयज आसाम, मेघालय आनी उपहिमालयन अस्तंत बंगाल आनी सिक्कीम वाठारांत एकसुरे सुवातेर घोग्यांनी पावस पडपाचो अदमास उक्तावन रेड अलर्ट जारी केला. तशेंच फुडल्या 2 दिसांत बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, कोंकण, गोंय, ओडिशा, तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, तेलंगणा, विदर्भ, लक्षद्वीप वाठारांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. फुडल्या 2 ते 3 दिसांत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहारांतल्या आनीक कांय वाठारांनी नैऋत्य मॉन्सून आनीक फुडें सरपा खातीर परिस्थिती अनुकूल आसा. मजगती आयज दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि बिहारात उष्णताय ल्हाराची परिस्थिती पातळपाची शक्यता आसा, असे आयएमडीन सांगला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मेनी हांचे कडेन उलोवप करतले. प्रधानमंत्री सेशल्सच्या राष्ट्रीय सभेक संबोधित करतले आणि भारतीय समुदायाकडेन लेगीत संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन आपले विचार उक्तायतले. भारतीय नागरिकांनी गरजेची सगळी प्रवास कागदपत्रां घेऊनच कैलास मानसरोवर यात्रेक वचचे, असो सल्लो विदेश वेव्हार मंत्रालयान दिला. व्हॅनेझुएलात भुंयकापात मरण आयिल्ल्यांचो आंकडो आता 1430 पावला. गोंयचो 14 वर्सांचो इंटरनॅशनल मास्टर इथन वाज हाणेन भारताचो नवो ग्रँडमास्टर म्हणून इतिहास घडयलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30. नमस्कार.
1: नितेश तुमी आयकले स्टुडियोंतल्यान कोंकणीन राष्ट्र खबरो. तुमी आयकतात 205.4 MHz म्हणलेली आसा आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. कातरांची कार्यावळ सध्या चालू आसा. कातरांची कार्यावळीन फुडल्या खिणांक लुलू हांचो आवाज.

पावाची म्हणटात म्हायती कितल्यात भुरग्यांची भुरग्यांक लागून भयणी रेस्पेदान सिर्वीस कर परवा कोण नाकाय कोणाची.

म्युझिकल यॉज 105.4 MHz म्हणलेले असा आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा तुम्ही ट्यून इन केल्या. 9 वर जाऊन 50 सेकंड जातात सदाबहार या गाण्याच्या कार्यवळीन सगळ्या ऐकूब्या मायमोगाचा योकार. सुरुवात एक या कार्यवळीच्या राजकुमार या फिल्मातले गीत. लता मंगेशकर हांचो आवाज आणि शंकर जयकिशन हांचे संगीत, तशेंच शैलेंदर हाणें बरयल्लें हें सुरवातेक पयलें गीत.

सदाबहार ही गाण्याची खरेवर तुम्ही ऐकता त्या खेळांग एव्हरग्रीन 50s 60s 70s आणि 80s काळातली बॉलिवूड फिल्मातली ही गीतां. ह्या क्षणांक ऐकूया फुडलें गीत चोर मचाये शोर ह्या फिल्मातलें. किशोर कुमार हांचो आवाज, रविंद्र जैन हांचें संगीत, तशेंच रविंद्र जैन हांणी बरयल्लें हें गीत ऐकुया.

अपना देश या फिल्मातले फुडले गीत किशोर कुमार लता मंगेशकरांचा आवाज आनंद बक्षी हाणें बरयल्ले आनी आर डी बर्मन हाणें संगीतबद्ध केल्ले.

हम जुड़िया फिल्मातले गीत मोहम्मद रफी, आशा भोसले यांचा आवाज, आनंद बक्षी हाणी बरयल्ले गीत. सदाबहार ही गाण्याची कार्यावळ तुम्ही ऐकतात 105.4 MHz म्हणल्यार ही आसा आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. ऐकुया फुडलें गीत.

तडप तडप मधुमती ह्या फिल्मातले लता मंगेशकर आणि मुकेश यांचो आवाज, सलील चौधरी ह्यांनी संगीतबद्ध केले आणि शैलेंदर हांणी बरयल्लें गीत तेंच तुमी आयकलें.

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात.

जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते. शेंड्यावरती, खांद्यावरती, फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाही.

तुम्ही ऐकत आहोत मराठी गाण्यांचा कार्यक्रम. हे आहे आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो वाहिनी. ऐकूया पुढचं गाणं, सचिन पिलगावकर हा गायक.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट पेलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा माणसा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: आधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनिया.
1: मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को तुम्हें

तुम्ही ऐकत आहोत मराठी गाड्यांचा कार्यक्रम. ऐकूया पुढचं गाणं, सुचित्रा भगवंत.

0: अंजली मराठे याच गायकाबरोबर एक गाण्याचा कार्यक्रम, मराठी गाण्याचा कार्यक्रम इथे संपर्क होत आहोत.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: ऐकूबघ रावत. माननीय भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातल्यान देश विदेशा लोकांबरोबर आपले विचार सादा करतले.

पणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: मोगाळ आयकुप्यां नो, तुमी ट्यून इन केला 105.4 MHz एफ एम रेनबो. बरोबर 12 वरां जावन 5 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटलें दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत इंग्लिशींतल्यान खबरो, आनी ताच्या उपरांत 12 वरां जावन 10 मिनटांचेर हिंदी फिल्मी संगीत चित्ररंजन ही कार्यावळ. आयकत रावात आकाशवाणी पणजी.
1: अरे गुळयांची स्ट्रीप भायर कित्याक उडयली?
2: आगो गुळयो सोपल्यो मुगो त्यो.
1: गुळयो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप भायर उडप? तुका खबर ना
2: किदें?
1: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अशो दोन बालद्यो असतात. किदें कळें सांग?
2: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अशो दोन बालद्यो.
1: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखदांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय.
2: करता.
1: सुको आणि ओलो कोयर आपणेच व्यवस्थित उडवप ही स्वच्छतेच्या अभियानाची मुळावी सुरुवात.
2: बऱ्यो सवयो आपणवया, स्वच्छता राखूया.
1: स्वच्छता ही सेवा.
3: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
4: वेव्स
3: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
4: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
3: तर करात बेगोबेग डाउनलोड
4: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
3: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
4: वेव्स.
3: कलात्म गोय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
5: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
6: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी.
3: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता.
7: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊ जाय आणि सांभाळपाचा यत्न करूक जाय.
3: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
6: कलात्म गोय
5: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
6: कलात्म गोय.
0: मोगाळ आयकुप्यानो, 12 वरां जावन 1 मिनीट आनीक 17 सेकंद जायत येतात. आयज सांजे 6 वरां जावन 30 मिनटांचेर तुमकां आयकुपाक मेळटले ICC बायलांची विश्व T20 संवसारीक कप भारत आनी ऑस्ट्रेलिया हांचे मदीं ऑफ ट्यूब कमेंट्री तुमी आयकप.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतयता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा.

मोगाळे आयकुप्या न्हू, बरोबर 12 वरां जावन 5 मिनीट जायत येतात. आतां आयकुपाक रावात दिल्ली केंद्रा वयल्यान सक्षेपीत इंग्लिशींतल्यान खबरो. मेळुया 12 वरां जावन 10 मिनटांचेर चित्ररंजन ह्या कार्यावळींत. आयकत रावात आकाशवाणी पणजी.

मग ऐकोप्यानं कार्यावेळीची रूपरेषा सांगून झाल्या उपरांत ऐकोपा करावात 12:10 फिल्मी संगीत चित्ररंजन 1 हिंदीतल्यान खबरो जाल्यार 1:07 कातारांची कार्यावळ दनपारच्या 2 नाट्यगीतांची कार्यावळ जाल्यार 2:30 पश्चिमी संगीताची कार्यावळ जुक बॉक्स

दिनभरच्या सबीन तीन वरांची ऐकुपाक रावात पश्चिमी संगीताची कार्यावळ कंट्री म्युझिक चार वरां सावन पांच मिनटांचेर आरजीस चॉईस जाल्यार पॉप टायम पांच वरां सावन धा मिनटांचेर पांच वरां सावन पस्तीस मिनटांचेर मराठी भावगीतांची कार्यावळ जाल्यार स वरां

रच्या 8:30 आयकोपाक रावात हॅलो गोंयकारा. 9 न्यूज एट 9 जाल्यार 9:15 पश्चिमी संगीताची कार्यावळ संडे ऑन द रॉक्स. 10:05 फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम जाल्यार 11:10 सॉफ्ट रॉक.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

दीवाना हुआ बादल, मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचो जोडा वाज तुम्ही ऐकलो. कार्यावळ फुडें व्हरतना ऐकूंक दिता वो कोण ती या फिल्मा.

दीवाना हुआ बादल मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांचा जोड आवाज तुम्ही ऐकलो. कार्यावळ फुडे वर्तना ऐकूंक दिता. वो कोण ती या फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो आवाज.

वो कौन थी या फिल्मा खातीर तुम्ही ऐकले लता मंगेशकर हांचो आवाज, मदन मोहन हांचे संगीत आणि राजा मेहदी अली खान हांची रचना. मोगाळ ऐकू प्यानो 12:30 जाल्ली आसात. ऐकूया कोकणीतल्यान मुखेल खबरो.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर हांचो आज निघतोच तुम्ही ऐकलो. चित्ररंजन या कार्यावरून पुढे ऐकूंक दिता. गीता दत्त हांचो आवाज, मदन मोहन हांचे संगीत, राजेंद्र किशन हांची रचना.

इष्टानो तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो कातारांच्या कार्यावळीत मोगळ्या कुप्यानो ऐकून दिता लॉना हांच्या आवाजांतली कथा प्लीज पोवा क्रिस पेरी हांची रचना.

लिस बुआ, लोना हांचे आवाजांतले सुंदर अशें कांतार तुमी आयकले? कार्यावळीची सुरवातेक मुखार आयकूंक दिता आल्फ्रेड रोज आनी रिटा रोज हांच्या आवाजांतले कांतार ये जॉनी ये.

आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात सबस्क्राइब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा।

मोगळ आयकुप्यांनो, तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्साचेर FM रेबो. दनपारची 1 वरां जावन 21 मिनटां आनी 50 सेकंद जायत येतात. कातराच्या कार्यावळींत फुडें आयकूंक दिता आल्फ्रेड रोस कायता पोन्ने वॉल्तेर.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीने वळख करून देऊपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

फेलसी हंजावाजातले सुंदर शेंकातार जोरामेद निकतेस तुम्ही ऐकला. कार्यावळींत पुढे व्हरताना ऐकूंक दिता. लोना आणि सांगाती गायतात तेक नवरे.

बिजलीचो पावर आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज ह्यांच्या आवाजातले सुंदरशे कातार तुम्ही ऐकले. आणि या कातारा बरोबरच आईची कातराची कार्यावळ हांगाच सोंपता.

0: कलात्मगोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
1: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
2: कलात्मगोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
3: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
0: कलात्मगोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
2: कलात्मगोय
1: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्मगोय.
4: इश्टानो तुम्ही ट्यून इन केला 105.4 मेगाहर्ट्साचेर FM रेनबो. 2 वरां जाल्ली आसात आनी कांय क्षणांतच तुमकां आयकुपाक मेळटलें मराठींतल्यान नाट्यगीतांची कार्यावळ.

नाट्यगीतांचा कार्यक्रम समाप्त होत आहे. श्रोतेहो 2:30 झालेली आहेत. आपण निरोप घेते. FM रेंबोचा प्रसारणांत यानंतरचे पश्चिमी संगीताची कार्यक्रम घेऊन येत आहे कियारा. ऐकूया कोकणीतील ठळक बातम्या काही क्षणातच. ऐकत रहा FM रेंबो.

नमस्कार, हांव स्नेहा नायक, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सेशल्सच्या राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हरमेनी हांचे वांगडी द्विपक्षीय चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आयज सेशल्साचे राजकीय भेटे मजगतीं पर्यावरण संरक्षण आनी सेगीत उदरगतीच्या फुडारपणा खातीर थंयचो उंचेलो नागरीक सन्मान गार्डियन ऑफ

जीहरू शिक्षा पाचौ चार मेगाहर्स एफएम रेनबो वसगाङ माय मगज योकर आणि आयचे कारवीत तरेकवार गीता तरेकवार संगीत आणि तरेकवार इन्फो खासा तुमच्या होते ऐकत रवत 105.4 मेगाहर्स एफएम रेनबो विथ भाऊ.

श्रोतेहो नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम वाहिनी बरोबर 5:35 चा वेळ. सादर होते भावगीत आणि आजच्या पेशकशीत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत.

श्रोते हो नमस्कार, श्रोते हो आकाशवाणी पणजी केंद्र ज्या एफ एम वाहिनीवरून मी बोलतोय. मित्रांनो, जरा समजा तुम्ही घरी असाल, गाडी असाल, नाहीतर कुठेतरी असाल, तर नुसतं थोडस बाहेर बघा, कारण ढगाने आभाळ झाकले, मातीचा तो ओला वास.

मन प्रसन्न करणारा होय पाऊस आलाय, पण यंदाचा पाऊस जरा थोडासा वेगळा आहे. मित्रांनो, हवामान खातं सांगते यंदा देशात सरासरीच्या 94% पाऊस फक्त पडणार, म्हणजे ना महापूर ना दुष्काळ, संतुलित पाऊस. पंजाबराव डक पण असे म्हणतात की जिथे 700 मिलीमीटर पडतो तिथं तेवढाच पडेल, शेतीसाठी फार फार उपयुक्त असा हा पाऊस. श्रोते हो, आपण ह्या पावसाचा जरूर आस्वाद घ्यावा.

श्रोते हो देवकी पंडित यांच्या आवाजात भावगीत या कार्यक्रमाचं हे गीत. मित्रांनो, बाहेर थोडासा पावसाचं वातावरण आहे. मित्रांनो, कोकण आणि गोव्यात तर आत्ताच 27 जून ते 3 जुलै मुसळधार पावसाचा इशारा दिलेलाच आहे. समुद्र खळबळलेला, मच्छीमार बांधवांनो काळजी घ्या, विजा नक्कीच कडकडणार आहेत, वारं 50 किलोमीटर वेगानं धावणार आहे. आपण मित्रांनो झाडाखाली अजिबात थांबवूया नको, पण यंदाचा पाऊस आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवतोय. तो सांगतोय, मी आहे पण जरा जपून वापर, कारण 2025 सारखा हात सोडून पडणार नाही मी. म्हणूनच थेंब थेंब वाचवूया, अंगणात पडणारं पाणी जमिनीत जिरवूया, धरण भरणार नाहीत कदाचित, पण आपली जबाबदारी नक्कीच वाढणार आहे. आपण प्रत्येकानं काळजी ही घ्यायलाच हवी, कारण यंदाचा पाऊस आपल्याला हेच शिकवतोय. श्रोतेहो, भावगीत या कार्यक्रमात विनायक जोशी.

श्रोतेहो भावगीत या कार्यक्रमात विनायक जोशी यांच्या जबरदस्त आवाजानं सजलेलं हे गीत. मित्रांनो, विनायक जोशी यांच्याच आवाजात शेवटचं गीत पण त्यांच्या स्वरात आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. आता बॅक टू पाऊस. मित्रांनो, पावसाच्या दिवसात मला शेतकरी दादांसाठी एवढंच सांगावंच वाटतं. शेतकरी दादांनो, काळजी करू नका, हा पाऊस पेरणीसाठी चांगला. शेत ऊस जोमात नक्कीच येईल. फक्त हवामानाचा अंदाज बघूनच तुमचं पाऊल तुम्ही पुढे टाका. मित्रांनो, शेवटी एवढंच म्हणेन, पाऊस म्हणजे जीवन. तो आला की चहाचा कप, भज्यांची प्लेट आणि खिडकीत बसून गाणी आठवतात. आरजी भाऊ सांगतात तसंच, पावसात तुम्ही नक्कीच भिजा पण जरासा आपलं भान ठेवून. मित्रांनो, आपला पाऊस आपली जबाबदारी ही आपण प्रत्येकाने ओळखायला हवी. भावगीताच्या पेशकशीत विनायक जोशी यांच्या स्वरात हे शेवटची पेशकश आणि बरोबर 5:58 कोकणीतून ठळक बातम्या आणि 6 हिंदीतून बातम्या ऐकत राहा FM वाहिनी 105.4 MHz.

0: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सेसल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांचे वांगडा द्विपक्षीय मुद्द्यांचेर चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां आयज सेसल्सचे राजकीय भेटे मजगतीं पर्यावरण संरक्षण आनी सेगीत उदरगतीच्या फुडारपणा खातीर थंयचो उंचेलो नागरीक सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू हॉरायझन पुरस्कारान भोवमानीत केले. जून म्हयन्यांत स्वदेशी C-295 विमानाच्या पयल्या उड्डाणान भारतान हवाई येरादारी क्षेत्रांत व्हड यश मेळयलां अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणी वेल्या मन की बात कार्यावळींतल्यान 135व्या वाट्यांत उलयतना सांगलें.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी.

जी हां दोस्तों, नमस्कार आणि पावसाच्या या सुंदरमय सांज आणि या सांज खिणाक तुमच्या सांगता तुमचाच भाऊ सजयता आईची रे

जी हाँ दोस्तों, 105.4 MHz FM रेनबो तुम्हारे साथ भाव संगतक रेनबो सांज हे करवित इसलिए ना थोड़ेसे बाहर पड़ेत मळबाची दाटी झाडाची पाना धुतात आणि तुमचे काळीच ते भिजला काय घडिये ते भिजला असून जाय कित्याक तर FM रेनबो सेवेच्या माध्यमातल्यान सुरबुसशी गीतां तुमच्या कानामेरेन साद येताना म्हाका इसलो खरेंच मनाक खूब खूब खोशी जाता. पावसाची सांज कोणाच्या काळजान उरना, पाऊस कोणाक आवडना. इश्टांनो दिसता की असो पाऊस पडत रावचो, आमचें मन धातोशी करचें.

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांची कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.

جی ہاں، دوستو 105.4 میگاہرٹز ایف ایم رینبو شہروں میں جاوازت لہے گیت رینبو سان سے کاری سان سوات تمہیں تک سورا 30 منٹ آنسائی دھائلیا سا مانشانو برو بس سورا 30 منٹ کوکڑیت لین راشتری خبرو دم کائی کمیٹ لیو تشیج آئیز بھارت بادام آسٹریلیا یا پگڑا مدی بائلا چا ٹی 20 کھے लॉर्ड्स मैदानाचेर जावचेलो आसा. ताचे प्रत्यक्ष धांवते वर्णन तुमी आयकूंक शकतात आमच्या एफ एम रेनबो सेवे वरवीं. आनी आमच्यो कार्यावळी स्वच्छ कार्यावळी ज्यो आसतल्यो त्यो न्यूज ऑन ए आय आर एप च्या माध्यमांतल्यान तुमच्या काळजा मेरेन पावतल्यो. वेळ मध्ये तर 17:30 सुबेक कोंकणीतल्यो राष्ट्रीय खबरो आनी बायलांच्या क्रिकेट खेळाचे प्रत्यक्ष धांवते वर्णन आमच्या एफ एम रेनबो सेवे वरवीं आनी आमच्यो कार्यावळी न्यूज ऑन ए आय आर एप च्या माध्यमातल्या.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. जून म्हयन्यात स्वदेशी C295 विमानाच्या पहिल्या उड्डाणान भारतान हवाई येरादारी क्षेत्रात व्हड येस मेळ्ळां अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळींतल्यान म्हळां. अशे तरेची 40 विमानां भारतात तयार करतात अशी म्हायती प्रधानमंत्र्यांनी दिली. हे खातीर एमएसएमई आनी एरोस्पेस मळार नवी चालना मेळटली, रोजगाराच्यो नव्यो संदी निर्माण जाता आनी आत्मनिर्भर भारताचो संकल्प अदीक घटमूट जाता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले.
1: C295 ये विमान मेड इन इंडिया है और C295 विमान ने अपनी पहली उड़ान पूरी की है और ऐसे 40 विमान भारत में ही बनाए जा रहे हैं. इससे एमएसएमई और एरोस्पेस सेक्टर को नई शक्ति मिल रही है. आज समुद्र से लेकर आकाश तक हमारा भारत अधिक सुरक्षित और आत्मनिर्भर बन रहा है.
0: प्रधानमंत्री मोदी हांणी आंतरराष्ट्रीय योग दिसा विशीं लेगीत उलोवप केले. ह्या दिसा भारताच्या यत्नामदी पुराय जग वांटेकार जाले. ह्या दिसा जगभरातल्या 2,500 वयर वेगवेगळ्या वाठारांनी योग कार्यावळी आयोजीत केल्ल्यो. भारतातल्या वेगवेगळ्या वाठारांतल्यान आयोजीत केल्ल्या योग कार्यावळींनी करोडांनी लोकांनी सहभाग घेतलो अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. शेतकारांनी रसायनामुक्त शेतीचो वापर करचो आनी आपल्या शेतजमनींचे रक्षण करपाक सैमीक साऱ्यांचो चड वापर करपाची विनवणी प्रधानमंत्री मोदी हांणी केली. चवथ उत्सवा खातीर गणपती बाप्पाची मुर्ती ह्या देशाच्या मातयेंतल्यान तयार जाल्ली आनी थळाव्या कारागिरांच्या हातांतल्यान तयार केल्ली आसा हाची खात्री करून घेवपाचो उलो प्रधानमंत्री मोदी हांणी सगळ्या लोकांक मारला. तशेंच प्लास्टर ऑफ पॅरिसान तयार केल्ली मुर्ती कशीच विकत घेवची न्हय अशें तांणी म्हळां. निमणे प्रधानमंत्र्यांनी उदका संवर्धनांचेर भर दिलो आनी पावसाच्या उदकाचो दरेक थेंब वाटावचो पडटलो अशें सांगलें. कॅश दरेन मोहिमेची गती उणी जावंक फावना अशें तांणी म्हणलां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज दनपारा सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मेनी हांचे वांगडा द्विपक्षीय चर्चा केली. दोनूय फुडाऱ्यांनी सहकार्याच्या वेगवेगळ्या पैलूंचो नियाळ घेतलो आनी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचेर चर्चा केली. ते पयली स्टेट हाऊसांत प्रधानमंत्री मोदी हांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. हे वेळार राष्ट्राध्यक्ष हर्मेनी लेगीत हजर आशिल्ले. शेती, अर्थीक, अंतराळ आनी भलायकी अशा वेगवेगळ्या मळावेल्या करारांची देवाणघेवाण ह्या वेळार जाली.
1: मेरी यात्रा ऐसे ऐतिहासिक अवसर पर हो रही है जब सेशल अपनी स्वतंत्रता के 50 वर्ष पूरे कर रहा है और हम भारत सेशल राजनयिक संबंधों की भी 50वीं वर्षगांठ मना रहे. इन 50 वर्षों की यात्रा में हमने मित्रता को विश्वास में, विश्वास को सहयोग में और सहयोग को जन कल्याण में बदला है. हिंद महासागर ने भारत और सेशेल के संबंधों को सींचा है.
0: हे भेटे मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांकां पर्यावरण संरक्षण आनी सेगीत उदरगतीच्या फुडारपणा खातीर थंयचो उच्चेलो नागरीक सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन पुरस्कारान सन्मानीत केले. जोड पत्रकार परिषदेत संबोधित करतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, गार्डियन ऑफ ब्लू होरायझन हो सन्मान मेळप ही तांचे खातीर आनी भारताच्या नागरिकां खातीर खूब अभिमानाची गजाल. हिंद महासागर हे सगळ्यांचे वाटून घर आसा आनी ताचे संरक्षण, शाश्वतता आनी समृद्धी ही सगळ्यांनी वाटून जबाबदारी आशिल्ल्याचे मत तांणी उक्तायले. शेती आनी शेतकार कल्याण आनी ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी आयज विकसीत भारत 2047 मोख साकार करपा खातीर गांवांची मुखेल भुमिका आशिल्ल्याचें म्हळां. नवी दिल्लींत राष्ट्रीय ग्रामीण विकास संमेलनाक संबोधित करतना ते उलयताले.
2: गांव केवल भारत का भूगोल नहीं है, भारत की आत्मा है, भारत की अर्थव्यवस्था है, भारत की अस्मिता है. गांव केवल बसाहट नहीं है, वे भारत की सभ्यता है, संस्कृति है, जीवन मूल्य है, परंपराएं हैं और समृद्धि के केंद्र रहे हैं. हमारी ताकत भी गांव है और हमारी संभावना भी गांव में. गांव हमारे लोकतंत्र की सबसे मजबूत इकाई भी है और ये आज का सम्मेलन ग्रामीण समृद्धि का मंथन है.
0: विकसित भारताखाला राज्यांच्या वाट्यासयत 1,51,000 कोटी रुप

0: हॅलो गोयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन ओळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

0: जी हाँ दोस्त, 105.4 MHz FM रेनबो तुम्ही आसात रेनबो सांजे कार्यवित 7:58 वेळ जाल्लो आसा. ऐकूया आमच्यो मुखेल खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. जून म्हयन्यात स्वदेशी C-295 विमानाच्या पहिल्या उड्डाणान भारतान हवाई येरादारी मळार व्हड यश मेळयला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीच्या 135व्या वाट्यांत उलयतना सांगला. गोंयच्या समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करपाच्या हेतान पुनर्स्थापित केल्ल्या हळण किल्ल्याचे लोकार्पण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज जाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला गोंयाकूय 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल सचीव व्ही कांदावेलू हांणी म्हळां. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांणी मुखेलमंत्री आनी प्रदेशाध्यक्ष हांचे सांगातान कदम पठाराक भेट दिवन भाजपा मुख्यालय इमारत बांदकामाची पळोवणी केली. कोंकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदाचेर ज्येष्ठ कोंकणी कार्यकर्ते सेराफीन कोता हांची निवड जाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सेसलचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी हांचे वांगडा द्विपक्षीय मुद्द्यांचेर चर्चा केली. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

जी हाँ दोस्तों, वेलकम बॅक. 7:01 वेळ बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो. पण त्याच्या पहिली रेनबो सांज एक कार्यवित एक स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजातलं गीत.

जी हा दोस्तों 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो स्वप्नील बांदोडकरांच्या आवाजातले हे गीत आणि आता बरोबर 7:05 जे ऐकू रहात आमच्यो इंग्लिशीतल्या खबरो दिल्ली केदार.

जी हम 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो आयताची सांज भाऊ तुमच्या सांगता सस्ता भाऊच बलकाव काय की नादच.

जी हाँ दोस्तों, वेलकम बैक। 105.4 MHz FM रेनबो भाऊच बलकाव सुरू जाता। भाऊच बलकावान सुंदर अशी गीता खासा तुमच्या पासत आणि कार्याची सुरुवात सोल्जर ह्या फिल्मा खातीर जसविंदर नारुला आणि सोनू निगम हांचा आवाज।

മോഷം സോനു നിഗമാൻ്റെ ആവാസാത് സോൾജർ മകത്തിലേക്കിത് सातवारा 20 मिनटां तो वेळ जायतलो आसा. आयकून रावात आमच्यो कोंकणीतल्यो प्रादेशीक खबरो आनी उपरांत सातवारा 30 मिनटांचो भाऊ परत येतलो बॅक इन स्टुडिओ भाऊच्या बालकांक सजोवपाक.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो. मुखेल खबरो. जून म्हयन्यात स्वदेशी C-295 विमानांच्या पहिल्या उड्डाणान भारतान हवाई येरादारी मळार व्हड यश मेळयलां अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीच्या 135व्या वांट्यांत उलयतना सांगलां. गोंयच्या समृद्ध इतिहास आनी सांस्कृतीक वारशाचे जतन करपाच्या हेतान पुनर्स्थापित केल्ल्या हळण किल्ल्याचे लोकार्पण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज जाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला गोंयाकूय 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल

0: एल सचीव व्ही कांदावेलू हांणी म्हळां. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष हांणी कदम पठाराक भेट दिवन भाजपा मुख्यालय इमारत बांदकामाची पळोवणी केली आनी कोंकणी भाशा मंडळाच्या अध्यक्षपदाचेर ज्येष्ठ कोंकणी कार्यकर्ते सेराफीन कोता हांचेय निवड जाल्या. आतां पुराय खबरो. जून म्हयन्यात स्वदेशी C-295 विमानांच्या पहिल्या उड्डाणान भारतान हवाई येरादारी क्षेत्रांत व्हड यश मेळयलां अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळींतल्यान सांगलां. अशे तरेची 40 विमानां भारतांत तयार करतात अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी ह्या वेळार दिली.
1: C-295 ये विमान मेड इन इंडिया है और C-295 विमान ने अपनी पहली उड़ान पूरी की है और ऐसे 40 विमान भारत में ही बनाए जा रहे हैं. इससे MSME और एरोस्पेस सेक्टर को नई शक्ति मिल रही है. आज समुद्र से लेकर आकाश तक हमारा भारत अधिक सुरक्षित और आत्मनिर्भर बन रहा है.
0: प्रधानमंत्री मोदी हांणी आंतरराष्ट्रीय योग दिसा विशीं उलोवप करतना भारताच्या यत्नांमदीं पुराय जग वांठेकार जालें आनी जगभरांतल्या 2500 वयर वेगवेगळ्या वाठारांनी कोट्यांनी लोकांनी वांटो घेत योग कार्यावळी घडोवन हाडल्यो अशी माहिती दिली. कांय काळ लोकांनी भांगर खरेदी करप आनी विदेशांत प्रवास करप टाळचें तशेंच कारपूल म्हळ्यार एका गाडयेंतल्यान खूब जाणांनी प्रवास करपाच्या पद्दतीचो लाव घेवचो अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलें. शेतकऱ्यांनी रासायनामुक्त शेतीचो वापर करचो आनी आपल्या शेत जमनीची राखण करपाक सैमीक साऱ्यांचो चडांत चड वापर करपाची विनवणी प्रधानमंत्र्यांनी आपल्या उलोवपांतल्यान केली. चवथ उत्सवा खातीर गणपती बाप्पाची मुर्ती ह्या देशाच्या मातयेंतल्यान तयार जाल्ली आनी थळाव्या कारागिरांच्या हातांतल्यान तयार केल्ली आसा हाची खात्री करून घेवपाचो उलो मारतना प्रधानमंत्र्यांनी म्हळां,
1: गणेश जी की मूर्तियां बनाने वाले अभी से सक्रिय हो जाते हैं, इसलिए मेरा आप सभी से एक आग्रह है कि आपके घर या आसपास की जगहों पर गणपति बप्पा की जो मूर्ति स्थापित हो वो हमारे देश की मिट्टी से बनी हो, वो हमारे अपने कुम्हारों और स्थानीय कलाकारों के हाथों तैयार हुई हो. मिट्टी की मूर्तियां पूजा के बाद सहज रूप से पानी में विलीन हो जाती है, इससे हमारी नदियां तालाबों और पर्यावरण की रक्षा होती है.
0: निमणे प्रधानमंत्र्यांनी उदका संवर्धनाचेर भर दिलो आनी पावसाच्या उदकाचो दर एक थेंब वाटावचो पडटलो अशें सांगले. कॅच द रेन मोहिमेची गती उणी जावंक फावना अशें तांणी म्हळां. इतले मजगतीं पावसाच्या उदकाची साठवण करात अशें सांगतना कॅच द रेन हो उपक्रम देशांतल्या नागरिकांनी गंभीरतायेन चालीक लावचो अशें आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केलां ताका पाळो दितना गोंयकारांनी कॅच द रेन उपक्रमांत वांटो घेवचो, उदकाचो प्रस्न सुटावो करपाच्या नदरेंतल्यान ही मोहीम म्हत्वाची आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंयच्या समृद्ध इतिहास आनी सांस्कृतीक वारशाचें जतन करपाच्या उद्देशान पुनर्स्थापीत केल्लो हळण किल्ल्याचें औपचारीक तरेन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं लोकार्पण जालें. हे कार्यावळींत आमदार प्रवीण आर्लेकार, सरकारी अधिकारी आनी हेर मानेस्त हजर आशिल्ले. 17व्या शेंकड्यांत सावंत भोसले हांणी बांदिल्ल्या ह्या किल्ल्यान ते काळांत न्हंयच्या मार्गान चलपी वेपाराची राखण केली आनी गोंयच्या उत्तरी सरहद्दीचो राखणदार म्हणून म्हत्वाची भुमिका साकारली. सरकारान 66 लाख रुपया खर्च करून ह्या किल्ल्याचे नूतनीकरण केला अशी माहिती दितना मुखेलमंत्र्यांनी म्हळां,
2: फाटल्या 7.5 वर्षाच्या कार्यकाळात अशाच पद्धतीन आम्ही ज्याका म्हणता की विरासत भी और विकास भी, म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या कार्यकाळात आम्ही ज्याका म्हणता की विकासा बरोबर विरासताकूय बी खूप महत्व दिला. आमचे आर्कोलॉजिकल स्ट्रक्चर्स हे आमकां टिकोवन दवरपा खातीर सातत्यात आमचो प्रयत्न आसा.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 2029 मेरेन देशाक नशामुक्त भारत करपाची मोख केंद्र सरकारान दवरल्या. गोंयांकूय ह्या 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल सचीव व्ही कांदावेलू हांणी म्हळां. डिजिटल आनी नशेचें व्यसन तरणाट्यांचो फुडार आनी जीण पेड्ड्यार करूंक शकता, ताका लागून नशामुक्त भारत जावप म्हत्वाचें आसा अशेंय तांणी म्हळां.
3: गवर्नमेंट ऑफ इंडिया के द्वारा अगले 3 साल में नशा मुक्त भारत का एक रोड मैप तैयार हुआ है और उसके तहत गोवा पुलिस आगे 3 साल में नशा मुक्त गोवा का एक रोड मैप बना रही है. पिछले 5 सालों में गोवा पुलिस ने 900 से ज्यादा केसेज रजिस्टर किए हैं, 1000 से ज्यादा लोगों को ड्रग के केसेज में अरेस्ट किया है, 1000 kg से ज्यादा ड्रग सीज भी किया है और बहुत सारा डिस्ट्रॉय भी किया है. लेकिन केवल एनफोर्समेंट से ड्रग के खिलाफ की लड़ाई नहीं जीती जा सकती है, इसके लिए कम्युनिटी आउटरी फैमिली एंड कम्युनिटी लेवल पे भी हम सबको इन्वॉल्व होना पड़ेगा ताकि नशा मुक्त भारत का जो सपना है वो साकार हो सके.

0: देशाच्या घुवळी वखदा विरोधी पथकान बांबोळे डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमांत रन अगेन्स्ट नार्कोटीक ड्रग्स ही 10 किलोमीटर मॅरेथॉन सर्त घडोवन हाडली ते वेळार मुखेल सचीव उलयताले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांणी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत आनी राज्य भाजपाचे अध्यक्ष दामू नायक हांच्या वांगडा कदम पठाराचेर भाजपा मुख्यालय इमारत बांदकामाची पळोवणी केली. हे इमारतीचे 90% बांदकाम पुराय जाला. 15 ऑगस्ट मेरेन मुख्यालयाचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वा केंद्रीय घर मंत्री अमित शाह हांचे हस्तुकी जावपाची शक्यताय आसा अशी माहिती केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी दिल्या. गोवा सरकाराच्या सहकार खात्यावतीन 5व्या राष्ट्रीय सहकार सप्ताहाचे उक्तावण फाल्यां सोमाराक 29 तारखेक सकाळी 10 वरांचेर फोंडेच्या राजीव कला मंदिरांत जातले. भारत सरकाराच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेक 5 वर्ष पुराय जाल्ल्या निमतान हो सुवाळो आयोजित केला. हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकार, सहकार सचीव महेश कुमार शंभू हे हाजीर रावतले. पणजी शारांतल्या हेडपी सुण्यांचे सुमार 80% रॅबीज प्रतिबंधक लसीकरण पूर्ण जाला अशी माहिती पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात हांणी दिल्या. एनिमल बर्थ कंट्रोल उपक्रमात पणजी राज्यातल्या हेर वाठारा परस मुखार आसा अशें महापौर रोहित हांणी सांगले. पणजी म्हापसा आनी कळंगूट ह्या शारांत सुणी नसबंदी मोहीम राबयतले अशी माहिती तांणी हे वेळार उलयतना दिली. कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदाचेर ज्येष्ठ कोकणी कार्यकर्ते सेराफीन कोता हांची निवड जाल्या. उपाध्यक्षपदाचेर रत्नमाला दिवकार जाल्यार सरचिटणीस म्हूण मंगलदास भट आनी भांडारी म्हूण डॉ पुरुषोत्तम वेर्लेकार हांची निवड जाली. आयज कोकणी भाषा मंडळाचे साबार बसकेंत ही घोशणा केली. कोकणी भाषा मंडळाची 2026-2029 वर्साच्या खातीर निवडून आयिल्ली वावुरपी समिती अशी आसा. जोड सचीव प्राची प्रभावळकार, जोड सचीव प्रमोद सुर्लकार, केंद्र समिती वांगडी म्हणून जुजे लॉरेन्सो, वल्लभ बर्वे, शलाखा देसाय, उदय गुडे, श्वेतांग नायक, फ्रांसिस फर्नांडीस, प्रसाद पागी, गौरांग भाणिये हांची निवड जाल्या. खेरीज दरेक मालाच्या प्रतिनिधींची हे वेळार निवड केल्या. गोंयचे प्रणाली प्रदीप नाईक हिची स्वित्झर्लंडातल्या जिनिवा शहरांत 30 जून-2 जुलय मजगतीं जावपी ग्लोबल शेपर्स एन्युअल समीट खातीर निवड जाल्या. ते ग्लोबल शेपर्स पणजी हबची क्युरेटर आसा. वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमावतेन आयोजीत हे परिशदेंत 140 देशांतले 450 परस चड ग्लोबल शेपर्स हबांतले तरणाटे फुडारी एकठांय येतले. सामाजीक कार्यकर्ते आदर्श अशोक तोरसकार हांच्या फुडारपणाखाला आदर्श सेवा फाउंडेशनान फोंडेच्या प्रभूनगरांत सेगीत 6व्या वर्सा मोटरसायकल पायलटा खातीर रेनकोट वाटपाचो उपक्रम येशस्वीपणान राबयलो. 2021 सुरू आशिल्ल्या ह्या उपक्रमावरवीं ह्या वर्सा 40 परस चड पायलटांक रेनकोट वाटल्यात. पावसाळ्यांत पायलट भावांच्या सुरक्षिताये खातीर आनी तांच्या हिता खातीर फाउंडेशन सातत्यान वावुरता. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. जून म्हयन्यांत स्वदेशी C-295 विमानांच्या पयल्या उड्डाणांत भारतान हवाई येरादारी मळार व्हड यश मेळयलां अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळींत उलयतना सांगलां. गोंयच्या समृद्ध इतिहास आनी सांस्कृतीक वारशाचें जतन करपाच्या हेतान पुनर्स्थापीत केल्ल्या हळण किल्ल्याचें लोकार्पण मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांचे हस्तुकीं आयज जालें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला गोंयाकूय 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल सचीव व्ही कांदावेलू हांणी म्हळां. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांणी कदम पठाराक भेट दिवन भाजपा मुख्यालय इमारत बांदकामाची पळोवणी केली आनी कोंकणी भाशा मंडळाच्या अध्यक्षपदाचेर ज्येष्ठ कोंकणी कार्यकर्ते सेराफीन कोता हांची निवड जाल्या. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.

तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची

0: 2 4 4 5 7. हॅलो गोयकारा. दर आयतारा FM रेनबोंत सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो

0: आणि हा आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावा मधी खास नाव गाव रे मजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हा

0: एफएम रेनबोचे सप्त रंग आणि सप्त सूर पावल्यात गोयच्या घरा घरान
1: हाय आणि आता तर एफएम रेनबो पणजी पावता पुराय संसारांत।
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात एफएम रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी एफएम रेनबो।
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर।
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात।
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा

0: सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.

0: जी हाँ, सुसाजन या फिल्म खातिर हे सुंदर शीघ्र शिलाल का याग्नी कच्चा वसत 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो भाऊच बलगाव ही कारवाई आम्ही त्यांना सोपवित बरोबर 8 वर्षाचे भारतीय मानदेव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचं कोकणी अणका तुमका ऐकू मेळटलो. पण त्याच्या पहिली वेळ झाला आमच्या कोकणीतल्या मुखेल खबरांचं. ऐकूया ह्यो खबरो.
1: नमस्कार, ह्यो आसात मुखेल खबरो. जून महिन्यात स्वदेशी C-295 विमानाच्या पहिल्या उड्डाणात भारतान हवाई येरादारी मळार व्हड यश मेळयला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयच्या आकाशवाणीच्या मन की बात कार्यावळीत उलयताना सांगला. गोंयच्या समृद्ध इतिहास आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करपाच्या हेतान पुनर्स्थापित केल्ल्या हळण किल्ल्याचे लोकार्पण मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांचे हस्तुकी आयज झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला गोंयाकूय 3 वर्सां भितर नशामुक्त करपाची मोख गोंय सरकारान दवरल्या अशें गोंयचे मुखेल सचिव व्ही कांदावेलू हांणी म्हळां. भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष हांणी कदम पठाराक भेट दिवन भाजपा मुख्यालय इमारत बांदकामाची पळोवणी केली. गोंय सरकाराच्या हरीत गोंय नितळ गोंय हे संकल्पनेखाला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या एक पेड मा के नाम ह्या अभियानाखाला वडाच्या पुनवे निमतान फाल्यां सकाळी 10 वरांचेर वडाचे झाड लावपाचे मोहिमेक मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत सुरवात करतले. दिवचल मतदारसंघात आमठाणे दिवचले राष्ट्रोळी देवस्थानाच्या लागसारच्या रस्त्याचे कडेन धरण भिंत बांदपाचे भूमिपूजन हालींच दिवचलचे आमदार दोतर चंद्रकांत शेटये हांचे हस्तुकी जाले. राज्यातल्या सुमारे 81% शालेय विद्यार्थ्यांचे अपार ओळख क्रमांक तयार झाल्यात. राज्यातल्या वट 2.89 लाख नोंदणी झाल्या विद्यार्थ्यांमधल्या 2.35 लाख भुरग्यांक हो आयडी मेळ्ळा अशी माहिती राज्य शिक्षण अधिकाऱ्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाक दिल्या. कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्षपदाचे ज्येष्ठ कोकणी कार्यकर्ते सेराफीन कोता हांची निवड झाल्या. ह्यो आशिल्ल्यो मुखेल खबरो.

0: जी हर सो नमस्कार 105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो वेळ झाला बरोबर रातच्या 8 वाजण्याचं. ऐकूया भारताचे मानाधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात ह्या कार्यक्रमाचं कोकणी अणकार.
1: माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात भितर परत एक फावट तुमच्या सगळ्यांकडेन जोडून घेतना म्हाका खूब खोस जाता. 2026 वर्स अर्दे सोंपपाचे आसा. ह्या 6 महिन्यांत आमी मन की बात वरवीं देशातल्या लोकांच्या जायत्या कामगिरींचेर भासाभास केल्या. जून म्हयन्यांत लेगीत देशान कांय कामगिरी केल्या जे वरवीं दरेका नागरिकाक अभिमान दिसतलो. ह्या यशांचो संबंध देशाचे सुरक्षेकडेन आनी आत्मनिर्भरतेकडेन आसा. हालींच कोलकातांत नौसेनेच्या कार्यावळीक हाजीर रावपाची संद म्हाका मेळ्ळी. थंय INS दुनागिरी

जी हर सप्त सुरांचे हे सप्तनी सेम 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो हॅलो गोयकार ही कार्यावळ आता सुरू करूया. कार्यावळीत पहिला मेसेज आमच्या पावता कार्मो फ्रॉम युके. तो ऐकूं मागता काट्याचे देणे हे गीत गावपी आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज. मगाशिल्ल्यान तुम्ही लेगीत आमकां डेफिनेटली टॅक्स्ट करात 8380071054 8380071054 नाजाल्यार मुजरत आमकां कॉल करात 222-4457 ह्या नंबराचेर. आमच्यो कार्यावळी ह्या खिणाक तुम्ही न्यूज ऑन ए आय आर एप हाच्या माध्यमातल्यान आयकतात.

स्वराज्य 8 वरा आणि 33 मिनटं झाली असता स्टुडिओतल्या वेळात. हॅलो गोयकार, ऐकार मुखावलं टेक्स्ट. माय मोगाचो नमस्कार, हा निकोलास मोंते केशे थावन ऐकू मगता गीत देव व देवचार. गीत गावपी एंथनी सेन आणि हे गीत हा भेटयता म्हज्या चड मोगाच्या पुताय जे नाव जॅस्मन आणि घरकान जेसी आणि सगळे रेगुलर ऐकुपी जीव हे कारवी ह्या खिणाक आयकता तांच्या पासून. देव बरें करूं. निकोलास मोंतेर फ्रॉम केशी. येस निकोलास बाब, तुझ्या आवडीचे हे गीत देव व देवचार बाय एंथनी सेन.

सर, तो सुरेंद्र आहे असतात तरी सेमात हॅलो काय करायकार, तुमचा सगळ्या आदिवस म्हणणं.

105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो त्रिची नऊ वरा जायतेलेच हॅलो गोयकार एक तुमचं भाऊ तुमचा बेटा आदिवस ऐकून राहत न्यूज एट 9 ऐकण्यातच.